0: kuble chibuna radio amlang phiwi kisnok ti lang phiwi he perchang yong e wo chakri phi rabha ye phiman ki honorary mentor deilang wak race ne research audience interactive survey and evaluation lingba ki ni go mobile apps yong e ye phiu e jingmon heyi to wa irukom e program ki announcer kam chule isyang su wi mon toy yong ki program ये फुले ये नि देव खन्यान पे हाक लिंक न फेसबुक नै ते रजिस्टर ए जिमुद योंग पे युराप को इ ओपन भा वेबो रा ये नाम व भा का आकाशवनी कमते हमंदो कम कि नंग अप हिडन हनरे या खमत हे व वन रा ये कला चिरुप व ग्रेस मोबाइल ऐप
1: Dia usniau ya kitu ki artli kirwai yong uma David Johnson na rwai ve puto jo hak person tu ve rwai singi kha ta ve pten cho ini ka program yong in ni ka min de open tema na chpi ya ki artli kirwai yong uma lev oling do rwai ve puto phalang mon bot se rwai va ar wum ye batai tani ab yekini ki artli kirwai yong uma lev oling do